0: ഇടക്ക കുവ. സ്വർഗീയ പ്രേംചന്ദ് ജി ഹിന്ദി സാഹിത്യ കെ മഹാന്തം കഥാകാർ, ഉപന്യാസകാർ ഓർ നിബന്ധകാരോ മേ സേ ഏക് തേ. പ്രേംചന്ദ് ജി കാ മൂൽ നാം ധൻപത് റായ് ശ്രീവാസ്തവ താ ഓർ ഉൻകാ ജന്മ 31 ജുലൈ 1880 കോ ലംഹി വാരാണസി മേ ഹുവാ താ. ഉൻഹോനെ ഗ്രാമീൺ ജീവൻ, ഗരീബി, സാമാജിക വിഷമത ഓർ ജാതിഗത് ഭേദഭാവ കാ മാർമിക ചിത്രണ കിയാ. ഉൻകി യഥാർത്ഥവാദി രചനാഓ കെ കാരണ ഉൻഹേ ഉപന്യാസ സമ്രാട് കഹാ ജാതാ ഹൈ. ഉൻകി പ്രസിദ്ധ കൃതിയോ മേ ഗോദാൻ, ഗബൻ, നിർമല ഓർ മാൻസരോവർ പ്രമുഖ ഹൈ. ആജ് ഹം പ്രേംചന്ദ് ജി ദ്വാരാ രചിത പ്രസിദ്ധ കഹാനി ഠാക്കുർ കാ കുവാ സുനേംഗേ. ഠാക്കുർ കാ കുവാ. ജോകോ നെ ലോട്ടാ മൂഹ് സേ ലഗായാ തോ പാനി മേ സഖ്ത് ബദ്ബു ആയി. ഗംഗി സേ ബോലാ,
1: യഹ കൈസാ പാനി ഹൈ, മാരെ ബാസ് കേ പിയാ നഹി ജാതാ, ഗലാ സൂഖാ ജാ രഹാ ഹൈ, ഓർ തൂ സടാ പാനി പിലായേ ദേതീ ഹൈ.
0: ഗംഗി പ്രതിദിൻ ശാം പാനി ഭർ ലിയാ കർത്തീ തീ. കുവാ ദൂർ താ, ബാർ ബാർ ജാനാ മുഷ്കിൽ താ. കൽ വ പാനി ലായി തോ ഉസ്മേ ബൂ ബിൽക്കുൽ ന തീ. ആജ് പാനി മേ ബദ്ബു കൈസീ, ലോട്ടാ നാക് സേ ലഗായാ तो सचमुच बदबू थी. जरूर कोई जानवर कुएं में गिरकर मर गया होगा, मगर दूसरा पानी आवे कहां से? ठाकुर के कुएं पर कौन चढ़ने देगा? दूर से लोग डांट बताएंगे, साहू का कुआं गांव के उस सिरे पर है, परंतु वहां भी कौन पानी भरने देगा? कोई तीसरा कुआ गांव में है नहीं. जो को कई दिन से बीमार है, कुछ देर तक तो प्यास रोके चुप पड़ा रहा, फिर बोला,
1: अब तो मारे प्यास के रहा नहीं जाता, ला थोड़ा पानी नाक बंद करके पी लू.
0: गंगी ने पानी न दिया, खराब पानी से बीमारी बढ़ जाएगी इतना जानती थी, परंतु यह ना जानती थी कि पानी को उबाल देने से उसकी खराबी जाती रहती है. बोली,
2: यह पानी कैसे पियोगे? ना जाने कौन जानवर मरा है, कुएं से मैं दूसरा पानी लाई देती हूं.
0: जोकू ने आश्चर्य से उसकी ओर देखा.
1: पानी कहां से लाएगी?
0: ठाकुर और साहू के दो कुएं तो है, क्या एक लोटा पानी ना भरने देंगे?
1: हाथ पांव तुड़वा आएगी, और कुछ ना होगा, बैठ चुपके से, ब्रह्म देवता आशीर्वाद देंगे, ठाकुर लाठी मारेंगे, साहू जी एक के पांच लेंगे, गरीबों का दर्द कौन समझता है, हम तो मर भी जाते हैं तो कोई द्वार पर झांकने नहीं आता, कंधा देना तो बड़ी बात है, ऐसे लोग कुएं से पानी भरने देंगे.
0: इन शब्दों में कड़वा सत्य था. गंगी क्या जवाब देती, किंतु उसने वह बदबूदार पानी पीने को ना दिया. रात के 9 बजे थे, थके मांदे मजदूर तो सो चुके थे. ठाकुर के दरवाजे पर 10-5 बेफिक्रे जमा थे. मैदानी बहादुरी का तो अब ना जमाना रहा है ना